ते पाने आप मिलाए सतगुरु राखे से जन उभरे होर माया मोह खुआरी है गुरमुख साचा शब्द पछाता ना तिस कुटुंब ना तिस माता एको एक रविया सब अंतर सब ना जिया का आधारी है हूं मैं मेरा दूजा पाया किछ ना चले तुर खत्म लिख पाया गुर साचे ते साच कमावे साचे दुख निवारी है जा तू देह सदा सुख पाए साचे सब दे साच कमाए अंदर साचा मन तन साचा।

मस्तक लाए परम पद पावो, जिस प्राप्त सो पावेगा, जिनको कृपा करी सुख दाते, तिन साधु चरण लै हृदय पराते, सगल नाम निधान तिन पाया, अनाद शब्द मन वाजंगा, कीर्तम नाम कथे तेरे जेबा, सत नाम तेरा परा पूर्वला, कहो नानक भगत पै शरणाई, देह

कर जाते। हर आपे खेले आपे देखे, हर आपे रचन रचाया, जन नानक गुरमुख जो नर खेले, सो जिन बाजी कर आया। बसंत

जन मुखता राम भजन चितलावे सारंग महला नावा मन कर कबू ना हर गुण गायो।

आवागौन निवार सच राते, सात शब्द मन भाया, सतगुर से सदा सुख पाइए, जिन विच्चों आप गवाया, साचे शब्द सहज तुन उपजे, मन साचे लिव लाई, अगम अगोचर नाम निरंजन, गुरमुख मन वसाई, एक समय सब जग तो वरते, विरला एक पछाने, शब्द मरे ता सब किछ सूजे, अंधन एको जाने, जिसनो नजर करे सोई जन बूझे।

तनु सुख पावे, जप हर हर नाम निधान। उस्तत करें प्रभ तेरिया, मिल साधु साध जना, गुरु सतगुरु भगवान। जिनके हृदय तू स्वामी, ते सुख फल पावे, ते तरे पव सिंध, ते भगत हर जान। तिन सेवा हम लाए हरे, हम लाए हरे, जन नानक के हर तू तू तू तू तू भगवान। कानड़ा महला।

नच दुर्लभं स्वर्ग राजने नच दुर्लभं भोजनं व्यञ्जनं नच दुर्लभं स्वच्छ अम्बरे

ऐसा नाम निरंजन होए, जे को मन जाने मन कोय, पंच परवान पंच प्रधान, पंचे पावे दर गहमान, पंचे सोहे दर राजहान, पंचा का गुर एक ध्यान, जे को कह करे विचार, करते कह करने नाही सुमार, तौ धर्म दया का पूत, संतोख थाप रख्या जिन सूत, जे को बुझे हुए सचियार, तबले ऊपर केता पार, धरती होर परे होर होर, तिसते पार।

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

जल पाछै हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचै महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यों ज्यों साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेओ जिन एहो जगत उपाया त्रिभवन कर आकार गुरमुख चानण जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी।